0: मग त्यांचे वापत्यान घ्याल त्यांचे स्नाको घ्या लॉचिंद मुका गे माचती गाय गाय दुयान गा कांदो स्टेटमान घ्या आणि आमसात घ्या बिल्डिंग आणि डेटमान ཁྱི
1: Beth oedd am agen y gwmt, siawit, hwyaf hwn y gymwn, ego nomwsiwm.